इंसान ॾाढी कुर्बानी ॾींदो आहे पंहिंजे प्यारनि लाइ, पर उन्हनि कुर्बानी ॾियण खां बाद में न मतिलब इहो हूंदो आहे त उन इंसान जी क़दुरु खे न सुञातो वेंदो आहे, उन इंसान खे न सुञातो वेंदो आहे। ऐं हर कोई जेको आहे इहो चवंदो आहे त भई हीउ केतिरो न मतिलब फालतू इंसान आहे जेको हर कंहिंजे लाइ सभु कुझु कंदो वरतंदो आहे। एतिरो बि इंसान खे वाकी न करणु घुरिजे पंहिंजनि जी अॻियां जी पंहिंजी इज़त पंहिंजी वैल्यू जेको आहे न उहा घुरणी पवे। ईअं न कयो बाबा, जेके बि तव्हांजा पंहिंजा आहिनि जेके तव्हांजो ख़्यालु कनि था उन जो क़दुरु कंदा कयो, छो त पंहिंजा जेके हूंदा आहिनि, जेके तव्हांजा पंहिंजा दिली अज़ीज़ हूंदा आहिनि, तव्हांजा क़रीबी हूंदा आहिनि, अगरि उहे तव्हांजो ख़्यालु करे थो त लाज़मी कंदा कयो। मूं खोड़ अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके अगरि जंहिंजो क़दुरु कयो वेंदो आहे न, यानी की अगरि तव्हांजो कोई ख़्यालु रखे थो त मां क़दुरु न आहियो कंदा, त कंदा कयो बाबा। इहा हिकड़ी ॻाल्हि आहे जेका अगरि तव्हांजे अंदरि मौजूदु आहे, तव्हां इंसान जो क़दुरु नथा कयो, त यकीन ॼाणो तव्हां मुंहिंजी नज़र में इंसान ई न आहियो।